1948 म्हणजेच दिनांक 19 जून 2026. सकाळचे 5:58 झालेली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

सुप्रभात श्रोते हो. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर 29, ज्येष्ठ शके

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 8:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.

दत्तलौकिक या अल्बममधील ही भक्तिपर रचना आताच आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुनियादारी चित्रपटातील गीत आदर्श शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतकार आहेत मंदार चोलकर आणि संगीतकार अमित राज.

मेघारे या अल्बममधलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. गायक स्वर आणि संगीतकार होत्या पद्मजा फेनानी जोगळेकर आणि गीतकार होत्या शुभदा सुभेदार. श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम गीत गंगा. कार्यक्रमात यानंतर शर्यत या चित्रपटातील गीत ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात. गीतकार आहेत विजू माने आणि संगीतकार चिनार आणि महेश.

शंकर महादेवन, जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेली मंदार चोळकर यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते शंकर एहसान लॉय आणि चित्रपटाचं नाव होतं मितवा. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या युगलस्वरात जयश्री

श्रोते हो, या सुमधुर गीताबरोबरच गीत गंगा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: फसला.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
2: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
3: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता झालीच आहे. त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
3: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
3: हमें गर्व है कि पिछले एक दशक में हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची. तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
3: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत.

विश्वविनायक या चित्रपटातील गीत आपण ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संजय उपाध्ये यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रेया घोषाल यांनी गायलेली गजेंद्र अहिरे यांची ही गीतरचना. संगीतकार आहेत अजय अतुल आणि चित्रपटाचं नाव आहे नीळकंठ मास्तर.

0: वैभव या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं महेंद्र कपूर यांच्या स्वरात. ग दी माडगुळकरांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. यानंतर ऐकूया गुपचूप गुपचूप या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. गीतकार आहेत मधुसूदन कालेलकर आणि संगीतकार आहेत अनिल अरुण.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

श्रेया घोषाल यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते अजय अतुल आणि चित्रपटाचं नाव होतं लय भारी. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अखेर जमलं या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात. मधुसूदन कालिलकर यांचं गीत असून संगीतकार आहेत शंकरराव कुलकर्णी.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा.
2: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

0: तुलसी कुमार और साथियों की आवाज में अभी आपने ये गीत सुना। इस गीत के साथ ही मिश्र संगीत का कार्यक्रम अब संपन्न होता है। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे। देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते आहे। संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या एक्सट्रुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे। पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे। देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे। प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे। गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलंय। देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या लघु आणि उदयोन्मुख उद्योगांना आधार देण्यासोबतच रोजगार निर्मितीला चालना देणं या योजनेची भूमिका यात महत्वाची मानली जाते आहे। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल मतदान पार पडलं। यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे। तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं। मतमोजणी येत्या 22 तारखेला होणार आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे। पावसाचा प्रत्येक थेंबाचं संवर्धन करून दुष्काळाला हरवत जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्याचं आवाहन मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलंय। अल निनोमुळे यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन आणि संवर्धन करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: FM बैंड 100.6 MHz पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है। मधुमालती कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार।
2: वीडियो लाइक करने से भी पैसे मिलतील सो इजी
3: फसला अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा।
5: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे

0: श्रोता, इस प्यारे से गीत के साथ ही आज का मधुमालती कार्यक्रम संपन्न करने की मैं दीप्ति जिपकाटे लेती हूँ आपसे इजाजत। उम्मीद है आज का कार्यक्रम आपको अच्छा लगा होगा। नमस्कार। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे। देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते आहे। संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या एक्सट्रुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल

0: साठी ही एक्सक्लुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते आहे. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सक्लुजन बनवण्याची क्षमता या एक्सक्लुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय. डायबिटीस केअर फाउंडेशन ऑफ इंडिया नागपूर शाखा आणि डायबिटीस केअर अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं आज 13व्या हॅलो डायबिटीस या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग सहभागी झाले असून नागपुरातून डॉ सुनील गुप्ता त्यांच्याशी संवाद साधत आहेत. आगामी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी नागपूरमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. दैनंदिन जीवनात योगाचा अंतर्भाव करण्याचा दृढ निश्चय या माध्यमानं व्यक्त करण्यात आला. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहे असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परत आले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. अन्न तयार करणं, त्यावरील पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागांचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वादालाहरा इथं स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवलाय. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कातारचा 6-0 पराभव केला तर अ गटात चेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज प्रतिष्ठित अशा दोहा डायमंड लीग स्पर्धेत सहभागी होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. ठीक 12 बजे हिंदी समाचार दिल्ली केंद्र से रिले करेंगे.

0: ऑरेंज अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. 2014 पूर्वी देशांतर्गत संरक्षण उत्पादन 46,000 कोटी होतं. ते मागील आर्थिक वर्षामध्ये 1,78,000 कोटींहून अधिक झालं आहे. रक्षा निर्यात देशांतर्गत उत्पादनामुळे सुमारे 40,000 कोटीवर गेली असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. सिंह यांनी आज नागपुरातील अंबाझरीमधील यंत्र इंडिया लिमिटेड या आयुध कारखान्यातील अत्याधुनिक 10,000 टन अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसचं भूमिपूजन केलं. त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. देशांतर्गत वाढत्या उत्पादनामुळे आपल्या सामर्थ्यात वाढ होत असून ठरवलेलं निर्यात लक्ष्य आपण वेळेआधी पूर्ण करू असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.
1: यह केवल आंकड़ों की वृद्धि नहीं है बल्कि आप सबके सामर्थ्य की वृद्धि है. यह भारत के सामर्थ्य की वृद्धि है. यह केवल प्रोडक्शन का बढ़ना नहीं है, यह देश के आत्मविश्वास का, देश के सेल्फ कॉन्फिडेंस का यह बढ़ना है. और साथियों, आप लोगों के सहयोग से अगले 2-3 सालों में हमने 3,00,000 करोड़ रूपये के डिफेंस प्रोडक्शन और 50,000 करोड़ रूपये के डिफेंस एक्सपोर्ट्स का जो लक्ष्य रखा है, मैं समझता हूं कि जो टाइम लाइन हमने दे रखी है उसके पहले ही यह पूरा होकर रहेगा.
0: संरक्षण क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या मोठ्या शस्त्रास्त्रांमध्ये असणाऱ्या छोट्या भागांची चर्चा कमी होते, परंतु याच छोट्या पण महत्वाच्या भागांमुळे या शस्त्रास्त्रांची कार्यक्षमता वाढते. आज भूमिपूजन झालेल्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस संयंत्रातून निर्माण झालेले पार्ट्स केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातात असं सांगून सिंह यांनी यंत्र इंडिया लिमिटेडच्या कामगिरीचा आढावा घेतला. ही कंपनी सध्या मिनीरत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज अंबाझरी इथं सुरू झालेल्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसमुळे नागपूरसह विदर्भातील संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम झाला. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहे. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 यांचा टप्पा ओलांडेल. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनेमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलंय. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या निकालापूर्वीच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी भाजपच्या मतदारांनी काँग्रेस समर्थित उमेदवाराला मतदान केल्याचा दावा करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला असून मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला आहे हे 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून पर्यटकांना आता 30 जूनपर्यंत सफारीचा आनंद घेता येणार आहे. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या आदेशानुसार 1 जुलैपासून सफारी बंद राहणार असून जुलै ते सप्टेंबर दरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळी परिस्थितीमुळे 7ही सफारी गेट बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाच्या स्थितीनुसार काही बफर झोन खुले ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वनविभागानं दिली. खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकावर हल्ला अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल समर्थक आरोपीस पोलिसांनी 11 वर्षांनंतर जेरबंद केलं. बापू व्यंकटी जनगम असं अटकेतील आरोपीचं नाव असून तो सिरोंच्या तालुक्यातील नडीकुडा इथला रहिवासी होता. बापू जनगम हा नक्षल्यांना मदत करणाऱ्या जनमिलिशिया संघटनेशी संबंधित असल्याची नोंद पोलिसांच्या अभिलेखावर आहे. 2007 पासून त्याच्यावर असर अली पोलीस ठाण्यातून खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकावर हल्ला यासह अन्य गुन्हे दाखल आहे. 17 जूनला बापू जनगम हा आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर असर अली पोलिसांनी नडीकुडा गावालगतच्या शेतशिवारातून त्याला अटक केली. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय

0: चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी बुलडाणा शहरात येऊन आज तुपकर यांच्या मागणीविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्यानं तुपकर यांनी आपलं उपोषण पुढील कालावधीसाठी स्थगित केलं आहे. मात्र शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढे देखील सुरूच राहील असं ते म्हणाले. विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणी मातेचं माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानातून आषाढी पंढरपूर यात्रेसाठी मानाच्या पायदळ पालखी सोहळ्याचं आज प्रस्थान झालं. वर्ष 1594 पासून सुरू असलेली ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि विदर्भातील एकमेव मानाची पायदळ दिंडी असून हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून मंडळानं 7204298381 9404739699606441 हे हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहे. महावितरणच्या संचालन विभागाच्या संचालकपदाचा कार्यभार धनंजय औंढेकर यांनी स्वीकारला असून त्यांची थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. गेल्या 29 वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेल्या औंढेकर यांनी कार्यकारी संचालक म्हणून सौर कृषी पंप योजना आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीत महत्वपूर्ण योगदान दिलंय. मान्सूनचा पाऊस लांबल्यानं विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतामान कायम आहे. आज वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अकोला यवतमाळ चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. उद्या देखील वर्धा चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे. अधूनमधून तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी दखल देत असल्या तरीही वातावरणात उकाडा कायम आहे. दरम्यान आगामी काही तासात नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अत्यंत हलक्या पावसासह मेघगर्जना आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज प्रतिष्ठित दोहा डायमंड लीग स्पर्धेत सहभागी होणार आहे. नीरज चोप्रा काही काळापासून पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वादालहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवलाय. राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत 4 तासांचा मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलंय. 15 ऑगस्ट नंतर अधिकृत प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर नियमानुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपुरात अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पायाभरणी. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुरू असलेलं रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित. आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सायंकाळची 6:15 झाली आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सांजधारा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आपला रेडिओ मित्र डॉक्टर विजय राठोडचा प्रेमपूर्वक नमस्कार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्ती गीत. देश हीच माता

देश हीच पिता, घडो देश सेवा ऐसी बुद्धी दे अनंता। आजच्या कार्यक्रमाचा सुरुवात आपण करूया या सुंदर अशा देशभक्ती गीताने।

रवींद्र साठे, मनीषा माने आणि सहकाऱ्यांच्या आवाजात झुंजार या चित्रपटासाठी आत्ताच आपण ऐकलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत. अर्थात हे होतं देशभक्ती गीत. श्रोतेहो, ऊन आणि पाऊस हे निसर्गाचे दोन सुंदर असे घटक. कडक ऊन असलं की नव्ही ढग दाटून येतात आणि मग हे ढग थंड झाले की तापलेल्या धरत्रीवर पाऊस पडतो. परंतु हे चित्र आता थोडं दिसत नाहीये. रोहिणी नक्षत्र गेला, मिरुग संपण्याच्या मार्गावर आहेत, तरीही पाऊस अजून यायचाच आहे. आता प्रत्येकाला म्हणायची वेळ आली आहे, पड र पाण्या कर पाणी पाणी, शिवार माझ लय तापलं चातकावाणी. ऐकूया हे सुंदर असं गीत.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात लोकगीत आत्ताच आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं प्रल्हाद शिंदे यांचंच. श्रोते हो, एका कवीनी फार असं सुंदर असं लिहिलंय, झोपेवर पहिला हक्क असायला हवा होता एका प्रचंड थकलेल्या माणसाचा. सूर्याने सर्वात आधी तिथे उगवायला हवे होते जिथे कुणी पाहिली नव्हती स्वतःची सावली, आणि पावसाचा पहिला थेंब पडायला हवा होता एका कोरड्या पडत असलेल्या तळहातावर. समर्पक ना? आता मात्र पावसाला आपण हाक देऊया. पावसा ये रे, पावसा ये, अशी हाक आपण देऊ म्हणजे अर्थातच तो यायला सुरुवात करेल.

अवधूत गुप्ते यांच्या आवाजात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. सांजदारा मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोतेहो पुढील गीत ऐकूया या अल्पशा विश्रांतीनंतर.

0: भी शुद्ध नमक देना शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता है।
1: तो ऐसा बोलो ना,
0: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान। ये हुई ना बात।
2: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
3: नागपूर महानगर पालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत। 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट। तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध। घरी बसून ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा।
4: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या। जनहितार्थ प्रसारित।
5: श्रोतेहो, कडक उन्हात रापलेल्या जमिनीला अलीकडे उमाळे दाटू लागलेत। अस्वस्थ आणि भेगाळलेल्या मातीकडे पाहून माझं मन तिथेच रेंगाळतंय। पाऊस राजा कधी येणार याची उसासी मला अलीकडे खूप यायला लागलीत। शेतामध्ये राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांची डोळे आता आभाळाकडे लागले आहेत। कधी एकदाचा येतो याची सर्वांनाच आस लागलेली आहे। ऊन वारा खात उभी असलेली झाडेही सळसळत असतात चिंब भिजवून सोडणाऱ्या पाऊस धारेसाठी।

0: आशा भोसले यांच्या आवाजात कवी आरती प्रभू यांची शब्दरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. मंडळी, कडक उन्हात सावली धरणाऱ्या सगळ्या झाडांच्या वेली, झाडं, झुडपं, आता सर्वांनाच पावसाची आस लागलेली आहेत. आसमंतातील सर्व जीवांच्या तृष्णा भागवणारा हा पाऊस त्याला आता विनंती करावीशी आहेत. आता वेळ नको दौडू, लवकर लवकर धावत धावत ये. निसर्गातील सर्व सृष्टी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता भुकेलेल्या माणसाच्या उदरभरणासाठी देवाकडे प्रार्थना करतात. बाबा रे पावसा, आता तू लवकर ये. सगळ्या बागोपाळांना सुद्धा तुझ्या येण्याची आस लागलेली आहेत. ते हळूहळू त्या भोलानाथला विचारतायत की सांग भोलानाथ, पाऊस पडेल का, पाऊस पडेल का.
1: बोलाना अर्श कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

योगेश खडीकर, रचना खडीकर आणि क्षमा खडीकर यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं मीना खडीकर यांचं. श्रोतेहो, निसर्गाच्या लहरीपणाचा आणि वातावरणातील बदलांचा परिणाम सर्व जीवसृष्टीवर होतो. कधी ऊन भेटतं तर कधी सावली साथ देतं. आयुष्यही असंच असतं. प्रत्येक सावलीनंतर ऊन मात्र येतच. म्हणूनच कठीण क्षणाला सोबत करत हसून सामोर जायला हवं, हे नाही का?

साधना सरगम यांच्या आवाजात रवींद्र आवटी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. मंडळी, पाऊस कधी पडेल याची वाट सर्वांनाच लागलेली आहे. देवा आता आमच्यावर कृपा करशील का? पावसाला आता लवकर धाडशील का? धोधो पाऊस बरसू दे अंगणात, भिजू दे घरदार आणि माळरान, कडक अशा उन्हापासून सुटका करशील का? भास्कराचे तापणे काही केल्या कमी होत नाही. उकाड्याने जीव कसा कासावीस होतो. तापलेल्या सर्व जीवांना पावसाच्या सरीसोबत गारवा देशील का?

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात उंबरठा या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. आणि श्रोते हो, याबरोबरच सांजदारा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता आपला रेडिओ मित्र डॉक्टर विजय राठोडला समाप्त करण्याची आज्ञा द्या. नमस्कार.

0: डोंगरातून पाझरणाऱ्या झऱ्याची श्रीमंती खळाळून वाहणाऱ्या पाण्यात आहे. थुईथुई नाचणाऱ्या मोराची श्रीमंती रिमझिम बरसणाऱ्या पावसात आहे. आणि मनुष्याच्या संपन्नतेची हमी ही आजच्या जलसंधारणात आहे.
1: कणखर भूमी चिंब भिजवुनी सहस्त्रधरे निधान्य पिकवितो नद्या सरोवर तुडुंब.
0: आपण शाळेत फक्त वॉटर इज इक्वल टू H2O हा फॉर्म्युला शिकलोय, पण खऱ्या जीवन शाळेत जलसंवर्धन वेळीच शिकलो नाही तर जीवन परीक्षेत आपण अपयशी ठरू. तेव्हा वेळीच जलसाक्षर व्हा. आपण पाणी वाचवूया, म्हणजे पाणी आपल्याला वाचवेल.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सायंकाळची 6:58 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, समृद्धी शनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कोविड दरम्यान आपण अनेक देशांना लस पुरवली, त्यानंतर उत्तम आरोग्य राखण्यासाठी आणि रोगांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपचारांवर आपण भर देत आहोत. योग, आपली जीवनशैली आणि आहार आपल्या आरोग्यासाठी जबाबदार असतात आणि त्यादृष्टीनं आपण प्रचार आणि प्रसाराचं काम करत आहोत, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी केलं. डायबिटीस केअर फाउंडेशन ऑफ इंडिया नागपूर शाखा आणि डायबिटीस केअर अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज झालेल्या 13व्या हॅलो डायबिटीस या कार्यक्रमात सिंग दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. डॉक्टर सुनील गुप्ता यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान उद्देशपत्रावर आज स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातील 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशाच्या भौगोलिक मध्यबिंदूचे प्रतीक आणि नागपूर शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या 0 माईल स्मारक चौक परिसरात नागपूर महानगरपालिकेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत परिसरातील वाढलेले गवत झोडपे, सुकलेला पालापाचोळा आणि इतर कचरा हटविण्यात आला, तसंच परिसर अधिक स्वच्छ, सुशोभित आणि पर्यटकांसाठी आकर्षक करण्याच्या दृष्टीनं देखील प्रयत्न करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांच्या नेतृत्वाखाली सदर परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागपूरच्या लोककल्याण समितीच्या वतीनं त्रिमूर्ती भागातील 39 ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बालगोकुलम उन्हाळी संस्कार वर्गांचा उत्साहात समारोप झाला. 2 महिन्यांच्या या उपक्रमात 1,183 विद्यार्थी आणि 240 शिक्षकांनी सहभाग घेतला. वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून 1.95 लाख रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त केल्या आहेत. धुमका येथील उमेश किशन राठोड यानं वाशिम शहर आणि मालेगाव परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.
0: आपने ट्यून किया है देश का नंबर 1 रेडियो चैनल विविध भारती. 100.6 मेगाहर्ट्ज पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है. शाम के 7 बज चुके हैं. हम आपको ले चलते हैं विविध भारती मुंबई केंद्र, जहां से आप सुन पाएंगे जय माला.
2: बोल रहे हैं, ये है राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम जयमाला बस कुछ ही पलों में.

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

0: अभी आप कार्यक्रम सुन रहे थे चित्रलोक FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. रात्रीची 8:42 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात मोठ्या संख्येनं असलेल्या भाडेतत्वावरील शासकीय जमिनीवर स्वतःचीच मालकी सांगणाऱ्या संस्था कंपन्या प्राधिकरणे तसंच व्यक्तींना अशा सर्व भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या अधिकार अभिलेखात कब्जेदार म्हणून केवळ महाराष्ट्र शासन हीच नोंद करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. महसूल विभागानं याबाबत

0: परिपत्रक जारी केले असून संपूर्ण राज्यात पुढील 3 महिने विशेष मोहीम अशा नोंदी तपासून त्या कब्जेदार म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नावावर करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बावनकुळे यांनी दिले आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा हा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह समाजातील सर्वांना सोबत घेऊन युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये यासाठी ऑपरेशन थंडर ही मोहीम सुरू केली. याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असून ज्येष्ठ नागरिकही यासाठी पुढे सरसावले आहेत. अंमली पदार्थांची पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यासोबतच युवकांमध्ये जनजागृतीवरही नागपूर पोलीस भर देत असून समाजानं या अंमली पदार्थ विरोधी लढ्यात सहभागी व्हावे आणि पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे असं आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांनी केलं आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे अमरावती कृषी विभागाचे आवाहन करण्यात आले असून 2026-27 या वर्षात राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी मिनी ऑइल मिल घटकाचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेत वैयक्तिक शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि मूल्य साखळी भागीदार गटांना 40-50% अनुदान मिळणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केलं आहे. हवामान. आज सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 42.1 डिग्री सेल्सिअस तर नागपूर येथे कमाल तापमान 41.6 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 25.2 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. विदर्भातील अमरावती भंडारा गडचिरोली नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.
1: आपने ट्यून किया है देश का नंबर वन रेडियो चैनल विविध भारती 100.6 MHz पर. विविध भारती का ये नागपुर केंद्र है. रात्रि के 8:45 होना चाहते हैं. श्रोताओं हम आपको ले चलते हैं दिल्ली केंद्र जहां से आप सुन पाएंगे हिंदी में समाचार जिन्हें हम रिले करेंगे. तत्पश्चात विविध भारती मुंबई केंद्र से ठीक 9 बजे आप सुन पाएंगे कार्यक्रम आपके लिए.
2: सुनेंगे समाचार संध्या.

आशा भोसले की आवाज़ में अभी आपने सुना जहरीला इंसान इस फिल्म का गीत, और इसी के साथ आज का अपना बेला के फूल ये कार्यक्रम अब समाप्त होता है। ये कार्यक्रम विविध भारती के नागपुर केंद्र से प्रस्तुत किया गया। FM बैंड 100.6 मेगाहर्ट्ज वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहेत। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आता ऐका। गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपास जास्तीत जास्त तापमान होतं 41.6 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 4.7 अंशांनी अधिक होतं, तर कमीत कमी तापमान होतं 25.2 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 0.5 अंशांनी कमी होतं। येत्या 24 तासात नागपूर आणि आसपास आकाश काहीसं ढगाळलेलं राहील। जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमान अनुक्रमे 41 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस इतकी राहण्याची शक्यता आहेत। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलं। FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहेत। यावेळी रात्रीची 11:30 झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम आता संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55 शुभ रात्री। जय हिंद।